सुप्रभात श्रोते हो, FM बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर 1 ज्येष्ठ, शकी 1948, म्हणजेच दिनांक 22 मे 2026. सकाळचे 5:58 झाली आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही सभा मंगलवाद्यानं सुरू करीत आहोत.

अशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1445 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

FM बँड 100.6 MHz वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 8:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गंगा.

0: या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: गीतगंगा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अग्गबाई अरेच्या या चित्रपटातील गीत अजय गोगावले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीतकार आहेत संत नरहरी आणि संगीतकार आहेत अजय अतुल.

कपिलस्वामिनी अंबाबाई या चित्रपटातील गीत आताच आपण ऐकलं, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. जगदीश खेबुडकरांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनुराधा पोडवाल यांनी गायलेली गम्मत जम्मत या चित्रपटातील ही गीतरचना. संगीतकार आहेत अशोक पत्की.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेली ना धो महानोर यांची गीतरचना आताच आपण ऐकली. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि चित्रपटाचं नाव होतं जैत रे जैत. कार्यक्रमात पुढचं गीत नेहा राजपाल यांच्या स्वरात. गीतकार आहेत सुनीता मुलकलवार आणि संगीतकार आहेत उदय आणि अभिजीत.

आशा भोसले यांनी गायलेली सुधीर मोघे यांची गीतरचना आताच आपण ऐकली. संगीतकार होते सुधीर फडके आणि चित्रपटाचं नाव होतं पुढचं पाऊल. श्रोते हो, या गीताबरोबरच गीतगंगा कार्यक्रम आता संपन्न होत आहे. हा कार्यक्रम विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: विविध भारती का ये नागपुर केंद्र है। ठीक 9 बजे चित्रलोक मुंबई केंद्र से रिले करेंगे।
1: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे
2: इतकी काय घाई होती
1: अग
3: आणि छोटी
1: हे तुझ्या नावे आणि हे माझ्या छकुलीच्या नावे
4: पण आजी तुझ्या नावेत
5: सगळंच मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल
3: शुभ बोला हो
4: काय
6: RBI सांगते
7: जाणकार बना सतर्क रहा

0: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स. सोबत नवीन कारे घेऊन टाक त्याच लोन मधून. नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
2: श्रोताओं, अब वक्त है कार्यक्रम चित्रलोक में एक छोटी सी अंतराल का.

0: हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन. आज शुक्रवार दिनांक 22 मे 2026 सकाळी ठीक 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आजचा विषय आहे डायबिटीज म्हणजेच मधुमेह. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर सुनील गुप्ता. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 आणि 256-0101 तसेच 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 22 मे 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.
1: की बोल है और धुन बनाई है शंकर एहसान लॉय ने. सितारे जमीन पर ये है फिल्म का नाम.

FM बँड 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रायोजित फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आजचा विषय आहे डायबिटीज आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर सुनील गुप्ता आणि डॉक्टर कविता गुप्ता.

0: श्रोतेहो नमस्कार. डायबिटीज केअर फाउंडेशन ऑफ इंडिया हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे डायबिटीज, आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत नागपुरातील सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर सुनील गुप्ता आणि डॉक्टर कविता गुप्ता. श्रोतेहो, डायबिटीज या विषयाशी संबंधित आपल्या मनात काही शंका किंवा प्रश्न असतील तर आपण आम्हाला लगेच फोन करून विचारू शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266, आणि STD कोड आपण जाणताच 0712. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डायबिटीज केअर फाउंडेशन ऑफ इंडिया. डॉक्टर, आपल्या दोघांचंही आजच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: नमस्कार.
2: नमस्ते
0: डॉक्टर. आपण बऱ्याच कार्यक्रमातून डायबिटीज विषयी घेतलंच आहे, बोललोच आहे, आणि आता मला वाटतं सगळे श्रोते सुद्धा त्याशी अवगत झालेच असतील. तर आज आपण काहीतरी नवीन विषय घेऊन सुरू करूया.
1: Yes.
0: कारण या डायबिटीजचा परिणाम आपल्या शरीरातल्या बऱ्याच अवयवावर होतो.
1: किडनी पडेंगे हम बोलेंगे कौन से अंग ऐसा है जो जिसका ऊपर डायबिटीज का असर नहीं होता है.
0: नहीं होता. बराबर.
1: आपके हेयर से लेकर ऊपर में सर के हेयर से लेकर तो

0: की भी लीगेसी है।
1: हाँ, यानी अनुवंशिक होने के बाद भी हम उसको आगे अच्छी तरह फॉरवर्ड कर सकते हैं।
0: जी जी जी जी।
1: डॉक्टर, एक कॉल ले लेते हैं। हेलो।
2: हेलो,
1: हाँ, आपको आपला प्रश्न विचारा आणि प्रश्न।
2: नमस्कार मॅडम।
1: हा नमस्कार।
0: नमस्कार जी।
2: माझा प्रश्न असा आहे की आता मी शुगर बीपी काही नाही सर मला, परंतु मला असं चक्कर चक्कर वाटतो आणि घबरासारखं वाटतो,
0: माझ्याप्रमाणे आपली वय अंदाज 60-65-70 जवळपास असेल तर तुम्ही एकदा आपले डॉक्टरांना भेटा, आपल्या फॅमिली डॉक्टरना, की डायबिटीज नाही आहे, ब्लड प्रेशर, तरी पण जे चक्कर वगैरे येत असतील तर कानाच्या काही गडबड किंवा ब्रेनच्या काही गडबड किंवा स्पॉन्डलोसिस काहीतरी होऊ शकते, तर तिथे जाऊन भेटा। डायबिटीजचं असलं असतं तर मी त्याच्या कारणे सांगितले असते तुम्हाला।
1: डॉक्टर।

परीक्षा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईट वर माहिती मिळवू शकता.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं,
1: ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

0: श्रोताओं, इस गीत के साथ ही मिश्र संगीत का कार्यक्रम अब संपन्न होता है। विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। ऐकूया ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। नागपूर महानगरपालिकेतर्फे अंबाझरी तलावातील जलपर्णी समूळ नष्ट करण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम सुरू करण्यात आली असून अत्याधुनिक हार्वेस्टर यंत्राच्या सहाय्यानं तलाव स्वच्छतेचं काम वेगानं सुरू आहे। या कामाची पाहणी महापौर नीता ठाकरे, शिवानी दाणी वखरे आणि डॉ विपिन यांनी संयुक्तरित्या केली। जलपर्णी हटवण्यासाठी हार्वेस्टर यंत्रासोबतच पोकलेन, जेसीबी आणि टिपरची मदत घेतली जात असून पर्यावरणपूरक पद्धतीनं तलाव जलपर्णीमुक्त करण्याचं काम गतीनं सुरू आहे। डॉक्टर प्रमोद मुनघाटे यांच्या आदिवासी साहित्य एक मुख्य प्रवाह या संपादित ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे वर्ष 2025 विपुलश्री पुरस्कार जाहीर झालाय। हा पुरस्कार सोहळा 26 मे रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर इथं पार पडणार आहे। आदिवासी साहित्याच्या वैचारिक, सामाजिक आणि साहित्यिक प्रवासाचा अभ्यास मांडणाऱ्या या ग्रंथाचा अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलाय। भारतीय प्रबंधन संस्थान नागपूरच्या 10वा वार्षिक दीक्षांत समारंभ उद्या 23 मे रोजी मिहान इथल्या शैक्षणिक परिसरात आयोजित करण्यात आलाय। या समारंभाला जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे। समारंभात एमबीए, एक्झिक्युटिव्ह एमबीए आणि पहिल्या एक्झिक्युटिव्ह पीएचडीसह 1443 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे। तसंच फ्रान्समधील युनिव्हर्सिटी ऑफ लीलच्या 2 विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय ड्युएल डिग्री कार्यक्रमाअंतर्गत पदवी देण्यात येणार आहे। गडचिरोली जिल्ह्यातील भेंडाळा परिसरातील प्रस्तावित स्टील प्रकल्पासाठी एमआयडीसी मार्फत सुपीक शेतजमीन अधिग्रहणाच्या विरोधात 14 गावातील हजारो शेतकऱ्यांनी चामोर्शी इथं उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन केलं। शेतकरी बचाव आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात सुपीक जमीन वाचवा, एमआयडीसी हद्दपार करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। सभेला महेंद्र ब्राह्मणवाडे, अतुल गण्यार पवार, मनोज पोर्टे, अमोल मारकवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते। विदर्भात सध्या अत्याधिक उष्णतामान असून अकोला, अमरावती आणि वर्धा इथं उद्यापर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर नागपूरसह चंद्रपूर, यवतमाळ या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: FM बैंड 100.6 मेगाहर्ट्ज पर विविध भारती का ये नागपुर केंद्र है. प्रस्तुत है कार्यक्रम मधुमालती. कार्यक्रम सुनने वाले सभी श्रोताओं का तहे दिल से स्वागत है.

0: कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स. सोबत नवीन कारे घेऊन टाक त्याच लोन मधून. नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
2: सपनों को हकीकत में बदलने के लिए सही समय पर सही कदम उठाना जरूरी है. भारतीय वायुसेना में कमीशन्ड ऑफिसर बनने के लिए AFCAT 2 of 2026 के आवेदन 20 मई से खुले हैं. विवरण के लिए विजिट करें afcat.edcil.co.in पर.

0: श्रोताओं, इस प्यारे से गीत के साथ ही आज का मधुमलती कार्यक्रम संपन्न करने की मैं दीप्ति झिपकाटे लेती हूँ आपसे इजाजत। नमस्कार। विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। ऐकूया ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस आज साजरा होतो आहे। जैवविविधतेच्या संरक्षणासाठी आणि सर्व सजीवांसाठी शाश्वत भविष्य घडवण्यासाठी एकत्र येण्याचा संकल्प यानिमित्त करण्यात येतो आहे। जागतिक परिणामासाठी स्थानिक पातळीवर कृती करा ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे। जैवविविधतेचा रास थांबवण्यासाठी आणि उलटवण्यासाठी स्थानिक पातळीवर कृती करण्याचं आवाहन या संकल्पनेद्वारे करण्यात येत आहे। समृद्ध जैवविविधता ही शाश्वत विकासासमोरील अनेक आव्हानांवर प्रभावी उत्तर ठरू शकते असं केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक HSRP पाटी बसवण्याची मुदत आता 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे। निर्धारित मुदतीत HSRP बसवलं नाही किंवा अपॉइंटमेंट घेतली नाही तर 1 जुलै 2026 पासून वाहनांवर कारवाई करून 1000 रुपयांचं तडजोड शुल्क आकारलं जाणार आहे। नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ विपिन यांनी पुनापूर पारडी इथल्या कौशल्य विकास

0: केंद्राला भेट देऊन महिला आणि युवकांसाठी सुरू असलेल्या विविध प्रशिक्षण आणि रोजगार निर्मिती प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी त्यांनी महिलांना स्वयंरोजगारासाठी अधिक संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. नागपूर शहर पोलिसांतर्फे समर टू लर्न उपक्रमाअंतर्गत आयोजित समर कॅम्पचा समारोप सोहळा आज संध्याकाळी 4:30 सिव्हिल लाईन्स इथल्या स्वागत लॉनमध्ये आयोजित करण्यात आलाय. या कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांसाठी खेळ, कला, कौशल्य विकास आणि व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. समारोप कार्यक्रमाला पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. महिला सफाई कामगारांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील हजेरी स्टँडवर आवश्यक नागरी सुविधा उभारण्यात येतील आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना केल्या जातील असं आश्वासन महापौर नीता ठाकरे यांनी दिलं. मोमिनपुरा इथल्या महिला सफाई कामगारांच्या विनयभंग प्रकरणानंतर भारतीय जनता युवा मोर्चाच्या शिष्टमंडळानं महापौरांची भेट घेऊन निवेदन सादर केलं. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी इथं काल 47.1° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. उत्तर प्रदेशातील बांदानंतर ब्रह्मपुरी हे देशातील दुसरं सर्वाधिक उष्ण शहर ठरलं. त्यापाठोपाठ चंद्रपूर इथं 46.8, गडचिरोली आणि वर्धा इथं 46.4 आणि नागपूर इथं 46° सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली असून रात्री देखील उष्ण झाल्या असून काल वर्धा इथं 33.4° सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं. दरम्यान आज नागपूरचं किमान तापमान 28.4° सेल्सिअस राहिलं. बरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.
1: विविध भारती का ये नागपूर केंद्र है. ठीक 12 बजे हिंदी समाचार दिल्ली केंद्र से रिले करेंगे.

विविध भारती नागपूर केंद्र एफ एम बँड 100.6 मेगाहर्ट्सवर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6 वाजता आपण एकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदी बातम्या आणि त्यानंतर 6:05 प्रादेशिक मराठी बातम्या.

या पोटनिवडणुकीसाठी देखील 18 जून रोजी मतदान होणार आहे. मुंबई इथं आयोजित इमॅजिनेक्स कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र संशोधन नवोपक्रम आणि जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी भरारी घेत असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. महाराष्ट्र सध्या देशाची स्टार्टअप आणि युनिकॉर्न राजधानी असून राज्याची अर्थव्यवस्था 54 लाख कोटी रुपयांवर पोचल्याचं त्यांनी सांगितलं. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं प्रशासन उद्योग आणि कृषी क्षेत्रात मोठे बदल घडत असल्याचं त्यांनी नमूद केलं. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये चढ उतार पाहायला मिळते आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात आहे. मात्र महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले की राज्यात कोणत्याही प्रकारची इंधनाची टंचाई नाही, त्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत असल्याचं निदर्शनास आलं असून त्यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे 20% अधिक पेट्रोल डिझेलची विक्री झाल्याची माहिती आहे. देशभरात गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक परीक्षांचे पेपर फुटले, त्यातही नीट सारख्या परीक्षांचे पेपर फुटत असतील तर त्याला केंद्र सरकारच जबाबदार असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं केली. संवेदनशील पदावर बसलेल्या मंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी दिसत नाही, डिझेल पेट्रोलचा तुटवडा, खतांचा अपुरा साठा अशा अनेक समस्यांचा देश सामना करत आहे. मात्र सरकारचं लक्ष तरुणांचं ट्विटर हँडल बंद करण्याकडे असल्याची टीका त्यांनी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज नागपुरात केंद्र सरकार आणि भाजपा विरोधात आंदोलन करण्यात आलं. शहरातील व्हरायटी चौकात कार्यकर्त्यांनी मेलोडी चॉकलेटचं वाटप करत वाढत्या महागाईच्या मुद्यावरून सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फलक हातात घेऊन केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर तसंच दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही पवनपार मार्गावरील खैरीचक जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या 4 महिलांवर वाघानं हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना आज घडली. 45 वर्षीय कविता मोहुर्ले, 40 वर्षीय अनिता मोहुर्ले, 40 वर्षीय संगीता चौधरी आणि 35 वर्षीय सुनीता मोहुर्ले अशी मृत महिलांची नावं आहे. सर्व महिला गुंजेवाही गावातील रहिवासी असून जंगलात तेंदूपत्ता संकलनाचं काम करत असताना दबा धरून बसलेल्या वाघानं त्यांच्यावर झडप घातली. या भीषण हल्ल्यात 4 महिलांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोर वाघाचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आलंय. घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून ग्रामस्थांनी वाघाचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होते आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. संदीप जगन्नाथ देशमुख यांची महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या नागपूर आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या कार्यालयात आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी देशमुख यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी कोकण विभागाचे आयुक्त बलदेव सिंग आणि अमरावती विभागाचे आयुक्त अरुण डोंगरे उपस्थित होते. संदीप देशमुख हे अपर आयुक्त आणि विशेष निबंधक म्हणून सेवानिवृत्त झाले आहे. त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवाचा लाभ आयोगाच्या कार्याला होणार असल्याचं आयुक्त श्रीवास्तव यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील वाढत्या तापमानाबाबत चिंता व्यक्त करत प्रशासनानं तातडीनं पर्यावरणीय बदलांचा अभ्यास करून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वर्ध्यात तापमान 47.1 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यानं परिस्थिती गंभीर बनली असून जंगलतोड, शहरीकरण, पाणीसाठ्यातली घट आणि प्रदूषण यामुळे हवामान बदल तीव्र होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. वृक्ष लागवड, जलसंधारण, हरित क्षेत्र वाढवणं आणि प्रदूषण नियंत्रण साठी दीर्घकालीन धोरण राबवावं अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी मे जून परीक्षा 27 मे पासून सुरू होत असून अमरावती विभागात 84 परीक्षा केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे. परीक्षा कॉपीमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडाव्यात यासाठी यंदा प्रथमच सर्व केंद्रांवर

0: एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. प्रश्नपत्रिका डाऊनलोड पासून उत्तरपत्रिका सीलिंग पर्यंत संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही देखरेखीखाली होणार आहे. तसंच भरारी पथकांमध्ये प्राचार्य दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून वरिष्ठ पर्यवेक्षक म्हणून नीट सेट आणि पीएचडी पात्रताधारकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळच्या पुसद इथं पोलिसांनी सापळा रचून गांजा तस्कराला रंगेहात अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं धनकेश्वर मंदिर परिसरात असलेल्या पाचपीर बाबा दर्गाजवळ आरोपी शेख कलीम शेख हाजी याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे 3 किलो 436 ग्रॅम गांजा आढळून आला. वसंतनगर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. भंडारा जिल्ह्याच्या 63 धरण तलावात उपयुक्त पाणी केवळ 25.66 दशलक्ष घनमीटर म्हणजे 31.24% शिल्लक आहे. मोहाडीतील हिवरा लघु प्रकल्प आणि साकोलीतील वालमाझरी आणि केसलवाडा हे जुने मालगजारी तलाव पूर्णपणे कोरडे पडले असल्यानं उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडण्याच्या शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे. शहरी भागात पिण्याच्या पाण्यावर ताण वाढल्यानं प्रशासनासमोर उपलब्ध साठा पिण्याच्या वापरासाठी राखण्याबरोबरच इतर वापरासाठी कडक नियोजन करण्याचं आवाहन आहे. आधुनिक भारताचे जनक स्त्री सक्षमीकरणाचे पुरस्कर्ते ब्राह्मो समाज संस्थापक राजाराम मोहन रॉय यांना आज जयंती दिनी अभिवादन करण्यात येत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी राजाराम मोहन रॉय यांना आदरांजली वाहिली. सती प्रथेसारख्या अमानवी रूढी अंधश्रद्धा आणि सामाजिक कुप्रथांविरुद्ध लढा देत त्यांनी आधुनिक भारताच्या पायाभरणीला बळ दिलं. त्यांची प्रगतीशील विचारसरणी समाज सुधारणेसाठीचं समर्पण आणि दूरदृष्टी देशवासियांना सदैव प्रेरणा देत राहील असं राजनाथ सिंग यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर खाली उतरताना 2 भारतीय गिर्यारोहकांचा मृत्यू झालाय. अरुण कुमार तिवारी आणि संदीप अरे अशी मृत गिर्यारोहकांची नावं आहेत. अतिशय थकव्यामुळे आणि शारीरिक क्षमतेचा अतिरेक झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आलंय. माहितीनुसार संदीप अरे यांनी बुधवारी तर अरुण कुमार तिवारी यांनी गुरुवारी संध्याकाळी एव्हरेस्ट सर केला होता. याच मोहिमेत 1274 गिर्यारोहकांनी एकाच दिवसात एव्हरेस्ट सर करून नवा विक्रम प्रस्थापित केला. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं या आधीच वर्तवलेल्या अंदाजानुसार आज अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात अत्याधिक उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून हा अलर्ट उद्या अकोल्यासह अमरावती आणि वर्धा इथं कायम राहणार आहे. याशिवाय आज आणि उद्या नागपूर यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे. दरम्यान आज दुपारी नोंदवलेल्या तापमानानुसार चंद्रपूर जिल्ह्यात 46.6 दशांश अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. वर्धा इथं 46.5 ब्रह्मपुरी इथं 46 गडचिरोली आणि अमरावती इथं 45.6 नागपूर इथं 45.2 गोंदिया इथं 44 तर बुलडाणा इथं 39 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. येत्या 25 आणि 26 मे रोजी तापमानात किंचित घट होऊ शकते असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. चंद्रपूर जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू आणि महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या नागपूर आयुक्तपदी संदीप जगन्नाथ देशमुख यांची नियुक्ती. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अपना आंचल फैलाती है
2: अपनी आप
3: विविध वर्षाचं नागपूर केंद्र FM बँड 100.6 MHz वर श्रोते हुए यावेळी सायंकाळचे 6:15 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम सांजदारा. सांजदारा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या सांजदारा कार्यक्रमात मी तुमचा रेडिओ सख दीपक मेहर आपलं स्वागत करत आहे. श्रोतेहो नेहमीप्रमाणे आजच्या सांजारा कार्यक्रमाची ही सुरुवात आपण करूया या देशभक्ती गीताने. हे गीत आहे पाहुरी किती वाट या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरात. गदी मांडगुळकर यांची शब्दरचना आहे. संगीत दिलंय दत्ता डावजेकर यांनी.

श्रोतेहो सांजारा कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकत होता देशभक्ती गीत आशा भोसले यांच्या स्वरात. श्रोतेहो आजच्या सांजारा कार्यक्रमात आज आपण अशा एका महामेरूबद्दल बोलणार आहोत ज्यांनी मराठी रंगभूमीला एक वेगळी उंची दिली, ज्यांचा आवाज ऐकताच अंगावर काटा यायचा आणि ज्यांचा अभिनय म्हणजे केवळ मनोरंजन नव्हतं तर तो मानवी स्वभावाचा एक सखोल अभ्यास होता. श्रोतेहो, मी बोलतोय नटसम्राट डॉक्टर श्रीराम लागू यांच्याबद्दल. डॉक्टर श्रीराम लागू म्हणजेच अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ होते. 16 नोव्हेंबर 1927 रोजी सातारा येथे जन्मलेले श्रीराम बाळकृष्ण लागू पेशाने एक उत्तम कान नाक घशाचे डॉक्टर होते. पुणे, मुंबई आणि अगदी टंझानियामध्ये सुद्धा त्यांनी वैद्यकीय सेवा दिली, पण त्यांच्या गळ्यात डॉक्टर्सचा स्टेथोस्कोप असला तरी त्यांच्या हृदयात मात्र अभिनयाची धडधड चालू होती. शेवटी 1969 वयाच्या 42व्या वर्षी त्यांनी डॉक्टरकीचा पांढरा कोट कायमचा बाजूला ठेवला आणि अभिनयाच्या रंगमंचावर पूर्ण वेळ पाऊल ठेवलं. चला तर ऐकूया त्यांच्या चित्रपटातलं एक गीत. हे गीत आहे पिंजरा चित्रपटातलं, सुधीर फडके आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात, जगदीश खेबुडकर यांची शब्दरचना आहे, संगीत राम कदम यांनी दिलेलं आहे.

श्रोते आताच आपण उषा मंगेशकर यांच्या स्वरात पिंजरा चित्रपटातलं गीत ऐकलं. जगदीश केबुळकर यांची शब्दरचना होती आणि गीताला स्वरबद्ध केलं होतं राम कदम यांनी. आपण ऐकताय मराठी गीतांचा कार्यक्रम सांजदाना विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून एफ एम बँड 100.6 मेगाहर्ट्सवर. कार्यक्रमात घेऊया छोटासा अंतराल.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आकाशवाणी एट 90 साल की आवाज, दिल से दिल तक नॉन स्टॉप धमाल. पुरानी यादें, नया जोश है. देश का रेडियो अब भी बॉस है. आकाशवाणी के गौरवमयी 90 साल.
2: सांसार कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत आहे. श्रोते हो, डॉक्टर लागू म्हणजे श्रीराम लागू, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ यांनी आपलीच फुल फ्लेजमध्ये चालणारी डॉक्टर की सोडून पूर्ण वेळ अभिनयात येणं हा एक मोठा जुगाळ खेळला. पण डॉक्टर लागू यांनी न घाबरता वसंत कानेटकरांच्या इथे ओशाळला मृत्यू या नाटकाने व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं आणि त्यानंतर कुसुमाग्रजांनी लिहिलेलं नाटक नटसम्राट या नाटकात त्यांनी साकारलेली गणपतराव बेलवलकर ही भूमिका मराठी नाट्यसृष्टीच्या इतिहासात अजरामर झाली. असं म्हणतात की डॉक्टर लागू जेव्हा रंगमंचावर उभं राहायचे तेव्हा प्रेक्षक श्वास रोखून त्यांचा अभिनय पाहायचे. कोणी घर देतं का घर हा संवाद आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला आहे. असेच अनेक संवाद त्यांच्याच एका चित्रपटातलं गीत देवकी नंदन गोपाळा या चित्रपटातलं मन्नाडे आणि सहकार्यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत आता ऐकवित आहोत. संगीत राम कदम यांचं आहे.

श्रोते हो, डॉक्टर श्रीराम लागू यांनी केवळ नाटकच नाही तर पिंजरा, सामना, सिंहासन अशा अनेक सुपरहिट ठरलेल्या मराठी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. व्ही शांताराम यांच्या पिंजरा चित्रपटातील मास्तर ही त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. यासोबतच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही अनेक चित्रपटात अभिनय केला. घरोंदा, मुकद्दर का सिकद्दर, लावारीस, देवता, सदमा, सौतन सारख्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी संस्मरणीय व्यक्तिरेखा साकारल्या. त्यांच्या चित्रपटातील सामना या चित्रपटातील रवींद्र साठे यांनी गायलेलं आरती प्रभू यांचं गीत संगीत दिलं आहे भास्कर चंदावरकर यांनी.

श्रोतेहो, डॉक्टर श्रीराम लागू हे केवळ एक अभिनेता नव्हते, ते एक कट्टर विवेकवादी, पुरोगामी विचारवंत आणि समाज सुधारक सुद्धा होते. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांसोबत त्यांनी सक्रिय काम केले. त्यांचे विचार आजही समाजात मोठी वैचारिक चर्चा घडून आणतात. त्यांनी त्यांच्या लमान या आत्मचरित्रात हा संपूर्ण प्रवास अतिशय प्रामाणिकपणे मांडलेला आहे. संसार कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेलं मधुसूदन कालिलकर यांचं गीत संगीत राम कदम यांचं आहे, चित्रपट पारध.

सुश्रुतेव डॉक्टर श्रीराम लागू यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट जवळपास 250 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि 40 हून अधिक नाटकांमध्ये काम केले. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. घरुंदा या हिंदी चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. मराठी चित्रपट सुगंधी कट्ठा सामना साठी फिल्मफेअर मराठी सर्वोत्तम अभिनेता पुरस्काराने डॉक्टर श्रीराम लागू यांना सन्मानित करण्यात आले. देवकी नंदन गोपाळासाठी महाराष्ट्र राज्य सर्वोत्तम अभिनेता चित्रपट पुरस्कार. अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी रंगभूमी, विशेष करून रंगभूमी योगदानासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार. मध्य प्रदेश सरकारतर्फे कालिदास सन्मान, संगीत नाटक अकादमी फेलोशिप पुरस्कार, मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार डॉक्टर श्रीराम लागू यांना मिळाले. परंतु सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे त्यांना जनतेने दिलेले प्रेम नटसम्राट हा होता.

श्रोत्यो, 17 डिसेंबर 2019 रोजी वयाच्या 92व्या वर्षी हा नटसम्राट काळाच्या पडद्याआड गेला. शरीर थकलं होतं, पण त्यांची अभिनयाची आणि विचारांची ऊर्जा शेवटपर्यंत कायम होती. आज डॉक्टर श्रीराम लागू आपल्यात नसले, तरी त्यांनी मराठी नाटकांना दिलेली शिस्त, त्यांचे अजरामर संवाद आणि त्यांचे पुरोगामी विचार नेहमीच आपल्यासोबत राहतील. अशा या महान रंगकर्मीला, थोर विचारवंताला आणि आपल्या लाडक्या नटसम्राटाला आमचा मानाचा मुजरा. श्रोतेवाता, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी दीपक मेहर घेतोय आपली रजा आजच्या या सांजारा कार्यक्रमातून. जाता जाता कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया मुक्ता चित्रपटातलं गीत, जयश्री शिवराम यांच्या सुरात, नाधो महानोर यांची शब्दरचना, संगीत आनंद मोडक यांचं.

0: आकाशवाणी के गौरवमयी 90 साल
1: विविध वर्तीस नागपुर केंद्र एफ एम बैंड 100.6 मेगाहर्ट्ज वर प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
2: आकाशवाणी नागपूर, मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेला अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड ॲस्ट्रॉनॉटिक्सतर्फे 2026 गॉडार्ड ॲस्ट्रॉनॉटिक्स पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अमेरिकेतले भारताचे राजदूत विनय क्वात्रा यांनी AIAA असेंड परिषदेत भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारला. उन्हाळ्यात वाढत्या वीज वापरामुळे वीज बिलावर नियंत्रण ठेवण्यासाठी एसीचं तापमान 24 अंशांवर ठेवणं, वापर नसताना प्लग बंद करणं, नियमित वायरिंग आणि अर्थिंग तपासणी करणं आणि ऊर्जा बचत करणारी उपकरणं वापरणं आवश्यक असल्याचं महावितरणकडून सांगण्यात आलं आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळांपासून बेघर आणि भिक्षेकरी नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे विशेष मोहीम राबवण्यात येत असून आतापर्यंत 466 बेघरांना सुरक्षित निवारा देण्यात आला आहे. यापैकी 159 जणांचं पुनर्वसन करण्यात आलं असून काहींना कुटुंबासोबत पुन्हा जोडण्यात आलं तर काहींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. महापौर नीता ठाकरे आणि पोलीस आयुक्त रवींदर कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेत नागरिकांनी रस्त्यावर दिसणाऱ्या बेघर व्यक्तींची माहिती मनपाला देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नागपूर महानगरपालिकेच्या दुर्बल घटक समिती सभापती लक्ष्मी हत्तीठेले यांनी आज सभापतीपदाची सूत्रं स्वीकारली. मनपा मुख्यालयात आयोजित छोटेखानी समारंभात स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे उपस्थित होत्या. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आरोग्य केंद्राद्वारे कर्मचाऱ्यांसाठी 26 आणि 27 मे रोजी आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड काढण्याकरता एका विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. हे शिबिर विद्यापीठ परिसरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर दृकश्राव्य सभागृह इथं दुपारी 2 ते 5 वाजताच्या दरम्यान आयोजित करण्यात आलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील बातमीपत्र आपण रात्री 8:42 ऐकू शकाल. नमस्कार.

हॅलो डॉक्टर, या ध्वनिमुद्रित कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? रविवार दिनांक 24 मे 2026 सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या ध्वनिमुद्रित कार्यक्रमाचा विषय आहे थायरॉईड ग्रंथीचे आजार आणि उपचार. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील तज्ज्ञ डॉक्टर जयंत केळवदे. तेव्हा ऐकायला विसरू नका. हॅलो डॉक्टर दिनांक 24 मे 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

हॅलो डॉक्टर, या ध्वनिमुद्रित कार्यक्रमाविषयीचं निवेदन आहे का? रविवार दिनांक 24 मे 2026 सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या ध्वनिमुद्रित कार्यक्रमाचा विषय आहे थायरॉईड ग्रंथीचे आजार आणि उपचार. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर जयंत केळवदे. तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 24 मे 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: विविधार्थी से नागपुर केंद्र आए हैं प्रसारित करीता ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे। केंद्र सरकारच्या रोजगार मेळा अभियानांतर्गत 19वा रोजगार मेळा उद्या शनिवार रोजी सकाळी 10 वाजता नागपुरातील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज इथं आयोजित करण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाचं उद्घाटन करतील। देशभरातल्या 47 शहरांमध्ये एकाच वेळी रोजगार मेळा होणार आहे। दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळाच्या वतीनं आयोजित या मेळाव्यात रेल्वे टपाल संरक्षण आणि आरोग्य विभागातील 315 निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात येणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि पक्षाचा विस्तार वाढवण्यासाठी पक्षाचे सर्व सदस्य राज्यव्यापी दौरा करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली। दिल्ली इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पक्षातले सर्व समज गैरसमज दूर झाल्याचं सांगितलं। देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी आज वार्ताहर परिषदेत जाहीर केला। 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या 9,86,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरात सुरू असलेल्या कार्यकर्ता विकास वर्गातील स्वयंसेवक शिक्षार्थी उद्या शनिवार 23 मे रोजी संध्याकाळी 6:30 वाजता 2 ठिकाणांहून पथसंचलन करणार आहेत। लोकांची शाळा मार्गे पहिले संचलन महाल चौकातून रेशीमबागमध्ये परतेल तर दुसरे संचलन गजानन चौक कल्याणेश्वर मंदिर मार्गे रेशीमबागला परतेल। संघ अधिकारी पथसंचलनाचं अवलोकन करतील। आयपीएल क्रिकेट

स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना सुरू आहे. अंतिम वृत्त हाती आलं तेव्हा सनरायझर्स हैदराबादच्या 2 गडीबाद 156 धावा झाल्या होत्या. हवामान. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.2 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. त्याखालोखाल चंद्रपूर आणि अमरावती इथं 46.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 वाजून ऐकू शकाल. नमस्कार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: और संगीतकार शंकर जयकिशन.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: बिलकुल कार्यक्रम का आगाज करते हैं कदमरी फिल्म के इस गीत के साथ जिसे लिखा है गीतांजलि सिंह ने, संगीत उस्ताद विलायत खान का है और इस गीत को गाया है अजीत सिंह ने.